तुद जीवड वरना कोई। तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निःचल करता सोई।